0: toilet pony, yeah.
1: Extreme energy drink.
2: निकट माते दी बहिनी, विकट माते दी बहिनी, यो रेडियो दीदी बहिनी 95 थोपलो